0: 조식 개나미 까오미 우파
1: 이케 라빌라브 디베힝게 우파베리 까오미 우스
2: वतन दिवहिनी हा उफा वसन की मिनिया नेति वतन देके वरलो बिवे
3: दिवही राज्य के फहुर वेरी कौम हितु हो के तहुनी आया है वदुंता नोधिया एके मेगाहर्ट्ज दिवही एफएम के एहुन तेरिनशा दिवही एम में हालु वेते अहुन ना अहुतुना लोई पाए को रिस कुरा
2: मिनिया नेति वतन देके वरलो बिवे
4: ಸಾಧುವದೆ ಇಶಿಂದೆ
5: ಕಮುಕ್ತ ಒಳಗೊಂಡ ಗೋವಾಲೆವಿ
4: ಸಾಧುವಕ್ಕೆ ಹವಾಲು ಕೊರ ಕೊಬ್ಬೆಂಬ ಸಿಕ್ಕತೆ ವರ ಫರ್ವಾತರಿ ಕಮಾಯಕ್ಕೆ ರಂಗಳ ಕುರಾ ಮೋಜವೆ ಅಹರೆಂ ಬೆಲಿಯಸ್ ನುಬೆಲಿಯಸ್ ಉರಿಹ ಕಮೆಸ್ ತಿಕುರನೆ ವರ ಜಿಮ್ಮಾದಾರು ಕಮಾಯಕು ಏಕಂ ಫಾಹಗಕ ಶುಕುರಾದ ಕುರಂವೆಗೆಂ ಗೋವಾಲಿ
5: ಶುಕ್ರಿಯಾ ಸರ್
4: ತಿಗತಂ ಅಬದೆಸ್ ಕುರಿಯದ್ದೆ ತಿ ಹಿವ್ವರ ಫರ್ವಾತರಿ ಕಂ ದೂಕಣ್ಣು ಲಾತಿಂಗೆ

0: वेळेला.
1: एखादा दाम गाव
0: हा
1: मी काको मे मुनासबत दिदा फती दामा दो रशी
0: दिदा
1: तेरे
0: फतु
1: होनी
0: दामा नो नु
1: कहा.
0: वाय कर गया कु पार वेती पहुरवा हम रे ये तुन्नु कु मे मी हूं हता के ती दिनो मा पार राने आदि मा हर में नहीं गे न हर में वेली फुल लंग रे हर में न के ने गे कोंडा सो रेविस कमे वं कमे के गु मंग रे कोडो कु नु रे हां कोले
1: देहा दे मासे के ते कुराय रो गई तुरा जोश गेन में सुनना ने वारा फोर का दहि गाम लवत वे जहाफ दो
0: ලවයා පාඩු පාඩු අම්බාය ඇච්චි කියාල දෙෙන් අනික ඉතුර ගනිකති හරමෙන් ඉතුර සෞගවර කරම්බන එවැනි රසකුමිහු මාරංගලත් අයරකුපය බොත මෙවැනි රසකුමිහු මාරංගලත් යරකප මේ මිහුණවර මිනිහු චෙල දීති කරන්ඩ ඒ අසම ඉතද මීගවේ දොය හැබුණු මහිත කරනු මෙහර ඒෝ වරන් උපලු ොල්න්න දොහා හරමෙන කශේ
1: ಬೋಡ ಶುಕ್ರಿಯಾ ಮೇ ಅದು ಹಮ ಬದಲೇ ವಾಹಕ ಹಿಸಾ
0: ಕೊಲ್ಲಿಂಗೇ
1: ಜಹಾಲೋ ನೀಂಗೆ ಬದಲ ವಾಣಿ ಕಮ ಒಮ್ಮಿದ್ ಕೊರಂಗೆ.

0: دي اللي هي FM نوديها كم ميجا هرتز.
1: ಬಲಾನ ಸಲ ಸೀರೀಸ್ ತೋಗೆ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಾರು ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಗ ಮಿಹಾರು ಎಮ್ಮೆ ಬಾರಂ ಹಿಂಗಾ ಸೀರೀಸ್ ಗೆ ವಾಹಕ ಕೊಮ್ಮೆಹೆಂವೆಸ್ ದಕ್ಕಾಲಂಗೆ ಬಜೆಹೆ. ಹಿಂದಿ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾ ಮುಸಾಫಿರ್ ಕೆಫೆಯಕಿ ಫುರಿಹಮ ಲೋಬಿಗೆ ಓಫೆನಿ ದುನಿಯೇಕವರೆ ಬೊಡ ಮಿಸಮಾಣುಗೆ ಲೋಬಿಗೆ ಗುಳುಂತವಗ ಹುಣ್ಣ ಒಳುಂಬೊಳುಂತಕ ಹಾಗೀಗಿ ಇಹುಸಾಸ್ತ ವರ ಫುಂಕೊ ದಕ್ಕುವದೆ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯೆ. ದಿವ್ಯಾ ಪ್ರಕಾಶ್ ದುಬೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಮಕ್ಬೂಲ್ ಹಿಂದಿ ನೋವೆಲ್ಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾಕೊಂ ಉಫದ್ದಾಫವಾಮ ಸಿಕ್ಕತೆ. ಜುಮ್ಲಾ ಅಂಗ್ ಎಪಿಸೋಡ್ಗೆ ಮಚ್ಚಂಗ್ ಎಕುಲೈಫವಾ ಮಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯಂ ಕಿಯಾದಿನಿ ಲೋಯೆಬ್ಬಾ ಉಮ್ಮೀದುತ ದಿರುಂಗೆ ಎಕೆ ಮರಹಲಾಗ ಗುಳಿ ಲಾಮಹಿಕೆಂದಾಗುತುಗೆ ಶೌಗರಿ ವಾಹಕೆ.
2: ಜಿಂದಗಿ ಮೇ ಹರ್ ಮುಸಾಫಿರ್ ಕಿಸಿ ವಜಹ ಸೆ ಮಿಲ್ತಾ ಹೈ, ಕೋಯಿ ಥೋಡಿ ದೇರ್ ಕೆ ಲಿಯೆ, ಕೋಯಿ ಜಿಂದಗಿ ಭರ್ ಕೆ ಲಿಯೆ.
3: ತುಮ್ಹಾರೆ ಚೆಹರೆ ಪೆ ನಾ ವೋ ವಾಲಿ ಎನರ್ಜಿ ಹೈ.
4: ವೋ ಎನರ್ಜಿ ಮತ್ಲಬ್?
3: ಜೈಸೆ ಕೋಯಿ पहली बार किसी लड़की को घर लाया.
4: ओ लॉयर हैं
3: जी.
4: ऑब्जेक्शन मिलॉर्ड.
3: मिलॉर्ड नहीं होता,
4: सस्टेन्ड.
3: कल प्ले देखने चलोगे?
4: कल तो मंडे है.
3: मंडे को कम जीते हो क्या?
5: थोड़ा पास आइए ना मैडम.
3: तुम जैसे लोग थोड़ी देर से मिलते हैं
4: और तुम जैसे ज्यादा देर रुकते नहीं.
6: मोहब्बत का अजीब ही तरीका होता है, वो फिर से लौट आती है किसी नए रूप में, किसी नई मुस्कुराहट के साथ.
7: सांसों में भी है खलश बह रही.
3: कहाँ लिखा है ऐसा रूल कि हम दो लोगों को अलग अलग लाइफ स्टेजेस में प्यार नहीं कर सकते? चंदर चंदर की लाइफ में अगर सुधा नहीं होती तो आज ये मुसाफिर कैफे नहीं होता.
4: अरे ये सभी जानते हैं कि यही वो लड़की है जो इस कैफे को इतना स्पेशल बनाती है.
8: हम पर किसी के होने का असर उतना ही होता है जितना उनके ना होने का.